केरना का तरकर तू ना कथा दागता कती केरना का तरकर तू ना कथा दागता कती केरना का तरकर तू ना कथा दी दी दी गदी